0: Oh, I love you, Daddy.
1: तू मासूम, तू शैतान.
0: But you love me, Daddy.
1: तू मेरा दिल, तू मेरी जान.